कोट कथ कथ कथी कोटि कोट कोट दिंदा दे लेंदे थक पाहे जुगा जुगंतर खाही खाहे हुक्मे हुक्म चलाए राह नानक बिग सहवे परवाह साचा साहिब साच नाए।